ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एकाशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD, आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय, त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
3: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
2: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
3: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये। मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं, पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं, पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं, तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
0: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
3: फॉर्म, हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत. पण रिझल्ट PWDचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
0: तर अदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
3: पप्पा शेती करायचे.
0: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळतंय, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं, तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
3: हो सर.
0: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की, आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटते की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
3: थँक्यू सर.
0: तर अदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
3: आहे त्या गांधींच्या महाविद्यालयात.
0: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलं?
3: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत, स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86ला, मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर. पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
0: सिव्हिलसाठी
3: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते, म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
0: तो टर्निंग पॉइंट
3: त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं. तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे, इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28ला पास असायचं, पण मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th, आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे ते तीन सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, हे नाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण टिल ना आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ॲट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर, जेव्हा डिप्लोमाला होत होता आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झालेच झाले, पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
0: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
3: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
0: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
3: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th semester चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. मग हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
0: बरं, आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
3: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी, इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही, पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतात. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम बाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
0: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
3: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे की मला इथपर्यंत त्यांनी आणलंय. त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही. डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत, अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉईंटवरती जास्त फोकस करा, इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लकी असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळ्याच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
2: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF मध्ये दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
3: त्यानंतर PWD ची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली ती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC ची गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10वीतून, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF मध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं, अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीची, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड. या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
2: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी. ती मूळतः राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल

0: या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून पीडब्ल्यूडी विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
1: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत. मी जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधार विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत, आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
0: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
1: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधार मध्ये.
0: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
1: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
0: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडस अपग्रेडेशन असेल असं?
1: अच्छा,
0: ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCG रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं, पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
1: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एकतर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
0: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
1: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती, आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता, त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एकतर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर, आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले, आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
0: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथलं 2-3 वर्षाचं एज्युकेशन असेल, किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग. सपोर्टच विचारतो.
1: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की 3-3 तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
0: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
1: आहे अनुभव आहे मला. फक्त रील स्कोर करणे, आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही, आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
0: बरं, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की 2-2, 3-3 तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं EM गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
1: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं,
0: पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
1: गरज पडणार
0: नाही.
1: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
0: बरोबर,
1: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे, आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा सेल्फी

0: फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही यूज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा, गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता यूज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल
0: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो, हे पण आपण पाहिलेलं आहे. तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली, तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते. मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे, आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू शकत. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठंतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना आपण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला, ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आयडी असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असत. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर, महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 माझ्या नंबरवरती होते, 153.81 महाराष्ट्रातले 300 होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं

0: काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता. 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूममध्ये जाऊन बघितलं, माझ्या ॲप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर, तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. तर असं असं असे 2-3 दिवस
1: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही, माझं आणि टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाच्या चोड आहे, तसातला पण काही भाग नाही
1: आहे.
0: ॲव्हरेज स्टुडंट कुठंपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर ह्यात. मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की 13 स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वा,
0: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लौकिक तू तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. यस सर, यस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900, 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
1: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती

0: तेरुनी नवी जन्मे नमी
1: वन टू

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण पाहतो आहोत आपल्या भागामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस होताना दिसतो आहे आणि या चालू पावसाळी हंगामामध्ये आपलं पशुधन आहे त्याचीसुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घेणं शेतकरी बांधवांनी खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर या संदर्भामध्ये जे पशूंचं आहार नियोजन आहे त्याच्यावरसुद्धा शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं झालेलं आहे. आहाराची जी योग्य पद्धत आहे त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये एकूणच आपण जे पशूंचं किंवा जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते. अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं. हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये. चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही, याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो. पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजी सुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विणे अगोदर 15-20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोओनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते, ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याची सुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। नमस्कार। दरवेळेला क्लासिक रेडिओ शो मध्ये एक नवी थीम ठरलेली असते आणि बऱ्याच गाण्यांचा खजिना घेऊन मी RJ प्रगती तुम्हाला भेटायला येत असते। आणि दरवेळेला आपल्या शो मध्ये कोणाबद्दल मी बोलणार आहे, आज कोणाची गाणी ऐकायला मिळणार आहेत याची उत्सुकता देखील आपल्या मनात असतेच ना। पालखीची भूई असण्याचा अनुभव जो आवाज आपल्याला देतो आणि काळ वेळ विसरून जातो, तो आवाज म्हणजे अजित कडकडे यांचा। निघालो घेऊन दत्ताची पालखी, हे गाणं आजही आपल्या कानावर पडलं की आपल्याला आपसुकच अजितजींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो। अजित कडकडे आणि भक्तिगीत हे समीकरणच भक्ती संगीताला लागणारा भाव ज्यांच्या आवाजाला ओतप्रोत भरलेला आहे असे अजित कडकडे। ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नसत तेव्हा स्वतःच्या बळावर त्यांनी अल्बम काढले आणि रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता त्यांच्या गाण्यांना मिळाली। याच भक्तिगीतांनी आजही अनेकांची सकाळ प्रसन्न होते। मला वाटतं आपल्यासारखी सामान्य भक्तांचं म्हणणं देवापर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द देवांनीच निवडलेला आवाज म्हणजे अजित कडकडेंचा आवाज मला वाटतो। तेव्हा याच आवाजाला आपण आज अनुभवणार आहोत आणि आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहोत। माझा देव पंढरी हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला। विलास बुवा यांचं संगीत आहे तर संत कान्हू पात्रा यांचे हे शब्द। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुंदर असं भक्तिगीत।

क्लासिक रेडिओ शो मध्ये आज आपण अजित कडकडे यांनी गायलेली गाणी अनुभवतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. पण अजित कडकडे यांचा प्रवास हा कसा सुरू झाला? तर अजित कडकडे यांचं कुटुंब हे मूळचं गोव्याजवळच्या डिसोली गावातलं. त्यामुळे कडकड्यांचं शिक्षण, इंटरनल शिक्षण हे गोव्यातच झालं. केवळ घरचेच म्हणतात म्हणून गाणं शिकायला ते जाऊ लागले होते. त्यांच्या गुरुजींचं नाव होतं माडिये गुरुजी. त्यांनी त्यांना गाण्याच्या परीक्षेला बसवलं आणि गाण्याच्या परीक्षेच्या दिवशीच क्रिकेट खेळायची मॅच आहे म्हणून ते क्रिकेट खेळायला गेले. घरी सांगितलं होतं की परीक्षा गाण्याची आहे ह, त्यामुळं गाण्याची परीक्षा द्यायला जातोय असं सांगून जो मुलगा क्रिकेट खेळायला जातोय तो कसला गवई होणार, अशा शब्दात माडिये गुरुजींनी त्यांच्या वडिलांना ही सगळी बातमी दिली आणि शिकवणी बंद करून टाकली. त्यामुळं घरच्यांनी सांगितल्या पोटी गाणं शिकायला जाणाऱ्या अजित कडकडे यांचा प्रवास कसा झाला आणि मग भक्तिगीतांकडे ते कसे काय वळले हे सारं काही सांगणार आहे थोड्याच वेळात. पण त्याआधी पुन्हा एकदा ऐकूयात पुढचं गाणं अजित कडकडे यांच्या आवाजात.

वेलकम बैक क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीत, अतिशय सुंदर असा आवाज असणाऱ्या अजित कडकडे यांच्याबद्दल जाणून घेतोय.

वेलकम बैक क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीत, अतिशय सुंदर असा आवाज असणाऱ्या अजित कडकडे यांच्याबद्दल जाणून घेतोय. जे श्रोते आत्ता आपला हा क्लासिक रेडिओ शो ऐकतायत त्यांनी मला सांगायचं आहे की हा शो त्यांना कसा वाटतोय. त्यामुळे आपला नंबर आहे 9970 500 900 वरती. आणि मला लगेच सांगायचं आहे की आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटतोय ते. अजित कडकडे यांची गाणी आजही आपण ऐकतोय, अनुभवतोय आणि त्यांचा प्रवास सुद्धा जाणून घेतोय. मगाशीच मी सांगितलं माडीय गुरुजींकडे सुरुवातीची शिकवणी सुरू झाली, पण गाण्यात अजित कडकडे यांना फारसा रस नव्हता. मात्र पुढे काही दिवसांनी त्यांच्याच गावात पंडित जितेंद्र अभिषेकी यांची एक संगीत मैफल झाली. बुवांचं गाणं ऐकून आतून कुठेतरी आता आपण गाणं शिकलं पाहिजे आणि तेही अभिषेकी बुवांकडे शिकलं पाहिजे अशी खूप तळमळ अजित कडकडे यांना वाटू लागली. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकी बुवांच्या ते घरी गेले आणि त्यांना गाणं गाऊनही दाखवलं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांना आधी सांगितलं प्राथमिक धडे आधी शिका आणि परत या असं सांगून घरी पाठवलं. ही गोष्ट त्यांच्या मनाला कुठेतरी लागली. अभिषेकी बुवांकडे संगीत शिकायचंय याचा ध्यास अजित कडकडे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे पंडित गोविंदराव अग्नी आणि पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतलं. आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे तब्बल 10 वर्ष संगीताची तालीम. खरंच इंटरेस्टिंग आहे ना अजित कडकडे यांचा प्रवास. अशा बऱ्याच गोष्टी, बरेच किस्से आजच्या आपल्या या क्लासिक रेडिओ शो मधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन हजर झाली आहे क्लासिक रेडिओ शो मधून. अजून एक सुंदर गाणं घेऊन आली आहे तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि संगीतकार नंदू होनप यांचं असोसिएशन भक्ती संगीतानंच रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. तब्बल 35 वर्ष या जोडीनं एकत्र काम केलं. नंदू होनप या प्रवासात खूप महत्वाचे ठरले. कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत ते शोधत होते.

अशी शेकडो गाणी 96 चित्रपटांना संगीत देण्याची त्यांची कारकीर्द आहे. त्यामुळं अजित कडकडेंच्या प्रवासात नंदू होनप यांचा महत्वाचा टप्पा मला वाटतोय. अजित कडकडे यांच्या विषयी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांना गाण्यात रस नव्हता, मात्र जितेंद्र अभिषेकी बुवा देखील त्यांच्या आयुष्यात महत्वाचे ठरले. रंगभूमीवर गायक म्हणून ओळख करून घेण्यात सुद्धा अभिषेकी बुवांचाच मोठा हात होता. अजित कडकडे यांना अगदी पहिल्यांदा संत गोरा कुंभार या संगीत नाटकात गाणाऱ्या पात्राची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि याला संगीतही अजित कडकडे यांनीच दिलं होतं. प्रयोग बरा झाला, कलावंतांनीही बराच सांभाळून घेतला, पण पुढे नाट्य दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळं अजित कडकडे यांना संगीत संशय कल्लोळमध्ये अश्विन शेटची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं नशीबच बदललं. 8-10 जी गाणी या नाटकात होती ती अजित कडकडेंनीच गायली होती. या नाटकाचे उत्तम प्रयोग झाले आणि रंगभूमीवरील गायक अशी एक वेगळी ओळख अजित कडकडे यांना या नाटकानं मिळवून दिली आणि अशा पद्धतीनं रंगभूमीवरचा पण त्यांचा श्री गणेशा झाला, बाप्पाच्याच कृपेनं असं म्हणता येईल. तेव्हा चला, मोरया रे बाप्पा मोरया रे, हेच गाणं आता इथे परफेक्ट आहे, नाही का? नंदू होनप यांनी याला संगीत दिलंय आणि अजित कडकडे यांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

तशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तणा ऍप डाउनलोड करायचा आहे. आणि शो जर आवडला असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगायचं आहे. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509. आणि दिवसात चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत आपल्या रेडिओ तेरणाचा ॲप त्यांना डाउनलोड करून द्या. वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही. सुंदर गाणी ऐकताय अजित कडकडे यांची आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद देखील आपण घेत आहोत. अभिषेकी बुवांकडे गाणं शिकल्यानंतर भक्तिगीतांकडे अजित कडकडे हे कसे वळाले असा प्रश्न तर आपल्या मनात आलाच असेल ना. अजित कडकडेंची खरी आवड बैठकीत बसून गाणं सादर करण्याची, आणि अशी आवड असल्यामुळं काही वर्षानंतर रंगभूमीवर नाटकात काम करणं बंद केलं. अमृत मोहिनी हे त्यांनी केलेलं शेवटचं नाटक. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात अजित कडकडे आधीच गायलेली गाणी सादर करत, मात्र मग त्यांची भेट झाली संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत. अशोक पत्की यांनी त्यांना आयुष्यात हवा असणारा तो एक चान्स व मौका दे दिया. अशोक पत्की यांनी संगीत केलेलं विठ्ठला मी खरा अपराधी हे गाणं जेव्हा अजित कडकडे यांना गायला मिळालं तेव्हापासून उनके करिअर की नैया चल पडी असं म्हणता येईल. कारण हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि तेव्हापासून अजित कडकडे भक्तिगीतं गाऊ लागले. चला क्लासिक रेडिओ शो मधून असंच एक गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

आरजे प्रगति सोबत आपण ऐकत आहात क्लासिक रेडिओ शो आणि आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय। मी सुरुवातीलाच म्हणाले, ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नव्हते अशा वेळेला अजित कडकडे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अमाप प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली। अजित कडकडे यांचे स्वतंत्र अल्बम नव्हते, मात्र हा योग जुळून आला तो संगीतकार प्रभाकर पंडित यांच्यामुळं। देवाची या द्वारी ही विविध संतांची अभंगवाणी कॅसेट प्रकाशित झाली, ती अमाप लोकप्रिय देखील झाली। शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, श्री दत्तगुरु यांच्यावरील भक्तिगीतांच्या मंत्रांच्या अशा अनेक ध्वनिफीती निघाल्या। ज्या काळी गुलशन कुमार यांची गाण्यातली कंपनी सगळीकडे राज करत होती असं म्हणता येईल, या कंपनीनं मराठीतली पहिली ध्वनिफीत काढली ती अजित कडकडे यांच्यासोबत। अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी यामध्ये गाणी गायली, नंदू होनप यांनी याला संगीत दिलं, प्रवीण दवणे यांनी शब्द लिहिले आणि अजित कडकडेंचा नवा एरा मराठी म्युझिक इंडस्ट्रीज सुरू झाला। आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अजित कडकडेंच्या भक्ती संगीतातूनच अनेकांना सहज सोप्पा झालाय। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून। तुकारामांचा अभंग आहे, अजित कडकडे यांचा आवाज, विलासबुवा पाटील यांचं या गाण्याला संगीत आहे।

अजित कडकडेंचा हा आवाज आणि नंदू हुनप यांचं हे संगीत शेंदूर लाल चढायो हे गाणं आपण आत्ताच ऐकलं आणि आजही गणेश उत्सवात हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंच. या सगळ्या मंडळींचे आपल्यावर खूप कृपा आहे, खूप उपकार आहेत, म्हणून अशा गाण्यांनी आपल्या सगळ्यांना धन्य धन्य केलंय असं वाटतंय. म्हणूनच ही गाणी टाइमलेस आहेत. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजित कडकडे यांच्या भक्ती संगीतातून सहज सोपा झालाय. ही गाणी प्रत्येकाला भावण्यामागचं कारण म्हणजे यातला शुद्ध आणि सात्विक भाव. कदाचित म्हणूनच ज्या काळी मराठी गायकांचे अल्बम चालत नसत तेव्हा देवाच्याच कृपेने हा आवाज आणि हा भक्तिभाव अनेकापर्यंत पोहोचला. अशी गाणी देऊन रसिकांना तृप्त करणाऱ्या या कलाकाराला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. याच नोटवरती घेऊन येते संत नामदेवांचा अप्रतिम अभंग तुमच्या भेटीला. विलासबुवा पाटील यांचं संगीत आहे आणि आवाज अजित कडकडे यांचा.

चला तर आता वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची, पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो शो आवडला असेल तर मला 9970509 वरती व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा, कारण अशी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळं व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

0: सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

सोज्वळ लोभस मनकवड युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणारं व्यक्तिमत्व, चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सोज्वळ लोभस मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील. आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

प्लस करणार व्यक्तिमत्व चिरंजीव सोज्वळ लोभस मनकवड युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणार व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजीत सिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:07 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आरजे प्रगती आपलं स्वागत करते. सर्वप्रथम खरं तर यूथ फाउंडेशनचे जे मुख्य चेहरा आहेत ते म्हणजे मेघ पाटील. खूप एक यूथ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धाराशिवचे यूथ आणि यूथ फाउंडेशन हे त्यांचंच आहे. यूथसोबत त्यांना खूप मोठं असं काम करायचं धाराशिवमध्ये आणि इतर देखील कामांमध्ये सक्रिय असतात ते आणि नवनवीन कार्यक्रम करण्यात देखील ते पुढे असतात आणि सर्वांशी मनमिळाऊपणाने ते सर्व काम करतात. कधीही असं मोठेपणा दाखवत नाहीत असे मेघ पाटील सर म्हणजेच यूथ फाउंडेशनचे ज्यांनी यूथ फाउंडेशन हे धाराशिवमध्ये आणलं आणि यूथपासून नवनवीन कार्यक्रम आपल्या कसे करता येतील याच्यात त्यांचा सक्रिय सहभाग असणारे मेघ पाटील यांचा आज बर्थडे आहे. तर त्यांना विशू मेनमेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात. आणि ते त्या दिवशी आले पण होते, म्हणजे गेल्या महिन्यात आले होते, तेव्हा भेट झाली होती. कार्यक्रमामध्ये मीच अँकरिंग केली होती त्यांच्या, तर खूप छान असं त्यांना माझी अँकरिंग पण खूप आवडली होती. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं मला आणि खूप छान वाटलं मला जेव्हा त्यांनी हे अप्रिशिएट केलं. तर खूप छान असं त्यांचा स्वभाव देखील आहे. तर विश करत करत वळूयात पुढच्या फरमाईशकडे, म्हणजेच फरमाईशच्या आपल्या कार्यक्रमाकडे जाऊयात आणि पहिली फरमाईश घेऊयात कुमार शानू अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीतासाठी. राणी मलिक यांचं गीत आहे, म्युझिक आहे आनंद मिलिंद यांचं. छोटे सरकार हा चित्रपट आहे. तर ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून सिद्धार्थ गोंडाने, अर्चनाताई गोंडाने, हिरामण शेंडे, प्रणय प्रसिद्धी, प्रतिभा गोंडाने यांची फरमाईश आली आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. तर सुरुवात करूयात छोटे सरकार या चित्रपटातील या सुंदरशा गीतांनी.

चला तर पुढची फरमाईश घेऊयात. चित्रपट साजन. आज बऱ्याच दिवसानंतर साजन या चित्रपटातलं गीत आलेलं आहे. श्रोते आहेत, बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईश राहिली. आणि आज अभिनेते संजीव कपूर यांचा बर्थडे आहे. तर संजीव कपूर यांची भूमिका खरं तर जास्त लक्षात राहते. शोले या चित्रपटातील ठाकूर या भूमिकेने ते सर्वांच्या लक्षात जास्त राहिलेले आहेत. अशा संजीव कपूर यांचा बर्थडे आहे, तर त्यांना देखील विश करूयात. त्यांचं देखील गीत आपल्याला कोणतं आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आज मला 9970590 क्रमांकावरती पाठवू शकता. तर पुढची फरमाईश साजन या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत गिरीश कुलकर्णी काका नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, सहपत्नी सौ राणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी व प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी या सर्वांच्या आवडीचं गीत आज घ्या असं ते सांगतात. बरेच दिवस झाले सरांची फरमाईश नाही घेतली मी, सॉरी सर, पण आज नक्कीच फरमाईश घेते. ऐकूयात गिरीश कुलकर्णी सर आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर 9970 500 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. आलेत बरेचसे श्रोते आलेत आणि सॉरी, माझ्याकडून संजीव कुमार यांचा बर्थडे आहे. संजीव कुमार माझ्याकडून चुकून वेगळं नाव गेलं. तर बरेचशा श्रोतांनी सांगितलं मला की दीदी संजीव कुमार आहेत. तर संजीव कुमार आता म्हणजे खरं तर मी माझं नाव जरी चुकलं असेल पण शोले या चित्रपटातील त्यांची भूमिका म्हटल्यानंतर नक्कीच सर्वांना ठाकूर जे आहेत कोण ते नक्कीच लक्षात आले. तर अशा संजीव कुमार यांनी बरेचसे चित्रपट केलेले आहेत आणि खूप वेगळा माणूस होता तो देखील. म्हणजे कधीही म्हणजे त्याच्याकडे बघून त्याला राग येतो हेच खरं तर मला मान्य होत नाही. जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट किंवा त्यांची गाणी पाहते तेव्हा त्यांचा तो हसमुख चेहरा असं वाटतं की त्यांना कधी रागच आला नसेल. तर अशा संजीव कुमार यांचा बर्थडे, तर त्यांचं कोणतं गीत आज तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच आज पाठवू शकताय. तर पुढची फरमाईश आहे, श्रोता आहेत आपल्या नियमित श्रोता आहेत रेश्मा जाधव, ज्या आहेत सांगली येथून. रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलत आहेत. काल पण त्यांची फरमाईश राहिली होती असं त्यांनी सांगितलं आहे. आणि तेरणावर मी पण नसल्यामुळं कार्यक्रम सुरू नव्हता. हे गीत मी रोज यूट्यूबला ऐकत होते आणि यूट्यूबवर ऐकण्यापेक्षा रेडिओ तेरणावर मला रेडिओ तेरणा ऐकायला भारी वाटतो आणि रेडिओ तेरणाची गीतं देखील ऐकायला छान वाटतात. त्यात तुमचा गोड आवाज खूप छान वाटतो. थँक्यू सो मच रेश्माताई. तर त्यांना आज एक गीत ऐकायचं आहे. ते गीत आपण पहिल्यांदाच प्रसारित देखील करणार आहोत. ते गीत आहे, मीच ते गीत पहिल्यांदा ऐकलं ताई, मला माहिती नाही हे गाणं. जर नक्कीच माहिती असतं तर गुणगुणून दाखवलं असतं, पण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही गाणं द्याल तेव्हा नक्की गुणगुणून दाखवेन. जमीर हा चित्रपट आहे आणि अजय देवगन, ममता सॉरी महिमा चौधरी या पडद्यावरती दिसतात. हे गीत देखील आपण पहिल्यांदाच देणार आहोत. तर ऐकूयात आपल्या नियमित श्रोते आहेत रेश्मा, अजय जाधव सांगलीवरून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं. आणि यानंतरची फिरमायश वन ऑफ माय फेवरेट असलेलं सॉन्ग आहे आशा भोसले आणि SP बालसुब्रमण्यम आणि पडद्यावर.

एकदम मागे म्युझिक वगैरे ते दिलं ना, फॅन्टॅस्टिक रजनीकांत दिसतात आणि त्यांचे चित्रपट तेवढे गाजतात देखील, खूप भारी आहेत ते खरं तर. आणि अशाच गीतासाठी श्रोत्यांनी इतक्या दिवसानंतर फरमाईश पाठवली विलास पदमवार सर पाथरीवरून, तर ऐकूयात जे गीत आहे ते माझं खूप फेवरेट आहे. ऐकूयात विलास पदमवार सरांची बऱ्याच दिवसानंतर आलेली फरमाईश पाथरीवरून.

फरमाइश आहे ती आहे गुड आफ्टरनून हाय मॅम असं म्हणतायत आपल्या श्रोत्या नियमित श्रोतायत सोनाली बारबोले त्यांना गीत ऐकायचं आहे यार दिलदार या चित्रपटातील गीत आहे 90s सुंदर असं गीत आहे उदित नारायण यांचा आवाज आहे आणि कविता यांचा देखील तर अकलूज माळशिरस सोलापूर येथून ऐकूयात आपल्या नियमित श्रोत्या सोनाली बारबोले ताईंची व्हॉट्सअप फरमाइश

सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजित सिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

चला तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे सिर्फ तुम या चित्रपटातील गीतासाठी. सचिन झेंगडे सर भांबेवाडी येथून आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांचे मित्र देखील हे कार्यक्रम ऐकत ऐकत त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत. उमरगा टू सोलापूर प्रवास करत आहोत. गुरुवार टू गुरुवार सरांची फरमाईश असते. सहकारी मित्र आहेत संतोष वाघ चौरे सर. तर थँक्यू सो मच सर. असाच आनंद घेत प्रवास करा आणि ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. ऐकूयात आपले नियमित श्रोते सचिन सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश कच्चे धागे या चित्रपटातील गीत आहे. नागपूर येथून आपले श्रोते आहेत, ऐकणारी सर्व फॅमिली आहे. नामदेव मुंडे, धनेश्वरी मुंडे, यश मुंडे, सायली मुंडे, जास्त दिवस झालं आहेत, कोण फरमाईश गाणं लागत नाही असं म्हणतात, तर सर नक्कीच फरमाईश आता पूर्ण करते. ऐकूयात आपले जे श्रोते नागपूरवरून आहेत, नामदेव सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश कुली नंबर वन या चित्रपटातील गीतासाठी आज बऱ्याच महिन्यानंतर सरांची फरमाईश आली आहे. आपले नियमित श्रोते आहेत सिद्धेश्वर शेळके, मुक्काम पोस्ट, उपळाई खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. कुली नंबर वन या चित्रपटातील हे जे गीत आहे ते गीत त्यांना ऐकायचं आहे. साधना सरगम, कुमार शानू यांचा आवाज आहे, गोविंद आणि करिश्मा यांचा पडद्यावरती दिसतात आणि ते म्हणतात आज आम्हाला नक्की गीत ऐकवा. आमचे मित्र आहेत श्यामराव वाघमारे कुर्डवाडी, शुभम अडकळ दारफळ, सागर बोराडे केडगाव, जेऊर. आम्हा सर्वांना गीत ऐकायचं आहे तर नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते आहे. ऐकूयात सिद्धेश्वर शेळके सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

सोज्वळ लोभस मनकवड युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश समाधान काठे. बऱ्याच महिन्यानंतर सरांची देखील फरमाईश. तर त्यांना ऐकायचं आहे गीत. आज दिल्ली या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून आमचे मित्र किरण शिंदे, स्वप्नील जाधव, अकबर शेख, पिशव्याचे व्यापारी वैराग, सतीश नवले, अक्षय ट्रान्सपोर्ट घाणेगाव, घाणेगाव टू पुणे डेली सर्व्हिस. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. अकबर शेख म्हणाले पाठवत जावा तर आम्ही फक्त ऐकतो असं म्हणतात. तर सर मी नेहमी तुम्हाला सांगते की कधी राहून गेलं तर सोमवारी वगैरे म्हणते, पण गाणं जे असतं तुमचं ते वेगळं पाठवत चला. मी सांगत असते नेहमी की 30-30 गीतं येतात आणि आज वेगळी गीतं आलेत म्हणून बरं वाटतंय मला. बऱ्याच दिवसानंतर ती गाणी घेते मी ते, त्याच्यामुळे पण चांगलं वाटतंय. नाही तर रोज 30-30 गाणी ऐकून मला देखील ते देण्यास नको वाटतं. जेव्हा मी दुसरं गाणं द्या म्हणते तेव्हा तुम्हाला अडचण होते. मी म्हणत असते नेहमी दुसरं गाणं. तेव्हा खूप अशी गाणी असतात जी प्ले पण नाही करतात, अशी पण गाणी येतात. त्यामुळे तुमची फरमाईश नाही घेतली तर नाराज नका हो. नक्कीच आज फरमाईश पूर्ण करते आणि अशाच इतर देखील गाणी तुम्ही पाठवत चला चांगली तर नक्कीच फरमाईश पूर्ण करते. ऐकवत समाधान काटे सर आणि त्यांच्यासोबत जे सर्व त्यांचे मित्र आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ उतेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश घेऊयात गणेश हेअर सलून अणदूर. आमचे मित्र गणेश श्यामजी यांना आज गीत ऐकायचं आहे. सुंदर असं गीत आहे, ते देखील लोकप्रिय ठरलेलं गीत आहे. चित्रपट आहे विश्वात्मा आणि या चित्रपटातील हे सुंदर असं पॉप्युलर ठरलेलं सॉन्ग आहे आणि गीत गायला आहे ते म्हणजे साधना सरगम यांनी. विजू शहा यांचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. त्यांनी पुढे असलेले मालक गणेश सोमवासे, गणेश हेअर सलून अणदूर आणि त्यांचे मित्र गणेश श्यामजी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. यानंतरची फरमाईश गाव जवळे उमेश नावडकर रेशमा नावडकर. कालचा 1 ते 3 कार्यक्रम खूप छान झाला. आज देखील मी ऐकतोय असं म्हणतायत आणि आजची गाणी देखील सर्वांनाच आवडतात. खूप छान अशी एकापेक्षा एक वेगळी गीतं येत आहेत आज आणि बऱ्याच दिवसानंतर ती गाणी आपण ऐकतोय फरमाईशमध्ये. 30-30 गीतं नाही आलेत त्याच्यामुळे मला देखील छान वाटते ती गाणी देताना. तर आज हे देखील गीत आपण पहिल्यांदा प्रसारित करणार आहोत. जखम या चित्रपटातील आपण सारखं ते गाणं ऐकलं आहे गली में आज चांद निकला. पण याच चित्रपटातील एक सुंदर असं गीत आहे जखम या चित्रपटातील जे कुमार शानू यांनी गायलं आहे. MM करीम यांचं म्युझिक आहे. आनंद बक्षी यांचं गीत आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात नावडकर फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा।
1: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज। यानंतरची फरमाईश बाजीगर या चित्रपटातील गीतासाठी सर्व साबळे परिवार शो ऐकत आहेत असं म्हणतायत अमोल साबळे सर, भगवान साबळे, अभिमन्यू साबळे, कमल साबळे, शिवानी साबळे, मुकाम पोस्ट माळबोरगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथून। तर त्यांना गीत ऐकायचं आहे जे गीत खूप गाजलं होतं बाजीगर या चित्रपटातील। पडद्यावरती दिसतात काजोल आणि शाहरुख, तर खूप सुंदर असं गीत आहे हे देखील। कुमार शानू, अनु मलिक यांचा आवाज, अनु मलिक यांचं म्युझिक, गीत देव कोहली यांचं। ऐकूयात अमोल साबळे सर आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश।

दुपारचे 2:24 यानंतरची फरमाइश आहे. पहिल्यांदा फरमाइश पाठवतायत. नमस्ते प्रगती मॅम. नमस्ते सर. यादव श्रीराम विष्णू असं त्यांनी पाठवलं आहे. आणि ऑल फ्रेंड्स परंडा उस्मानाबाद असं त्यांनी पाठवलंय. आय वॉन्ट लिसनिंग सॉन्ग फिल्म दिवाना मुझसा नाही या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. अमित खान कोणते सर आहेत? आमिर खान असं त्यांना लिहायचं होतं. आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा चित्रपट आहे दिवाना मुझसा नाही. आणि उदित नारायण यांचा आवाज आहे हे देखील गीत आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत. थँक्यू सो मच तुम्ही सर रेडिओ तरणासोबत कनेक्ट झालात. असाच इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM. ऐकवात यादव श्रीराम विष्णू सर आणि त्यांच्या फ्रेंड्सची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर वाजतायत 2:30 आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात आणि जे श्रोते नाराज उगीच होतात की त्यांची फरमाईश नाही घेतली जात तुम्हाला देखील माहिती आहे आपले श्रोते खूप वाढलेले आहेत आणि नवीन देखील श्रोते बऱ्याच दिवसांनी फरमाईश पाठवत असतात अशा देखील श्रोत्यांना इन्व्हॉल्व त्यामुळे मला वाटतं जुन्या श्रोत्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही आहे की तुमची फरमाईश घेतलीच जात नाही आहे खूपच वेळ झाला तुमची फरमाईश घेतली नाही पण तुम्ही देखील पाहताय नवीन श्रोते देखील तितकेच वाढलेत एक दिवस आपलं नाव नाही आलं तर दुसऱ्या दिवशी तर मी तुमचं नाव घेतच असते ना मी श्रोत्यांना तेच सांगत असते की तुम्ही नाराज होत जाऊ नका मी रोजच भेटायला येते तुम्हाला आणि तरी फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करते पण नवीन लोक जेव्हा पहिल्यांदा मेसेज करतात त्यांना घेणं देखील तितकंच गरजेचं असतं हे तुम्हाला देखील तेवढंच माहिती आहे तर यानंतरची फरमाईश घेतीये आणि खरं तर हे गाणं गुणगुणून दाखवते कारण की बरेच श्रोते म्हणतात आज गुणगुणला नाही आहेत तुम्ही गाणं तर एक गाणं आहे तर पहा जमतंय का तेरे बिन कुछ नाही

खूप वेळ झाला श्रोते याची वाट पाहत असतात की मी गुणगुणते कधी, तर गुणगुणले पहा जमलंय का. तर हेच गीत ऐकायचं आहे नागेश पाटणे सर, बऱ्याच महिन्यानंतर त्यांनी देखील फरमाईश केलेली आहे. धामणगाव तालुका बार्शी असं ते म्हणतात. विजयपथ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मुलगा शिवम आणि दुर्गा दिदी यांना पण हे गीत ऐकायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही असता त्या दिवशी कार्यक्रम सुपरहिट होतो, आरजे प्रगती मॅडम. आणि दुर्गा दिदी तुमच्या आवडीचा विजयपथमधलं गाणं घ्या म्हणतात. तर पाऊस आहे का धाराशिवला विचारलं त्यांनी, तर नाही आहे सर पाऊस. तर आज गाडीवर गेलो नाही त्यामुळे निवांत असल्यामुळं व्हॉट्सअप फरमाईशचा मेसेज केला आहे असं ते म्हणतात. थँक्यू सो मच सर. ऐकूयात नागेश पाटणे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

0: सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा।
1: चला पुढची फरमाइश घेऊया। 2:38 होत आहेत, यानंतरची फरमाइश नवीन श्रोते आहेत। नमस्कार आरजी प्रगती आणि रेडिओ तेरणाचे सर्व सहकारी, सगळ्यांना शुभ दुपार। मी गोपाळ लोंढे, राहणार तुर्कपिंपरी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आज आमिर खान यांचं मन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। आमिर खान यांचं गीत ऐकायचं म्हणतायत, परत गीत ऐकायचं आहे। जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही। कोणते गीत ऐकायचं आहे मला नाही माहिती सर तुम्हाला, तर मी तर मन या चित्रपटातील पाहिले। तर तुर्कपिंपरीतील सर्व मित्रपरिवाराला ऐकायचं आहे। सागर धुमाळ, उमेश लोंढे, हरीश शेळके, सोमनाथ धुमाळ, सोमनाथ लोंढे, आकाश घोगरे, आकाश गोरे, या सर्व मित्रपरिवाराला हे गीत ऐकायचं आहे। प्रगतीताई, यूट्यूब उघडल्यावर कोणतेही गाणं सर्च केल्यावर लगेच लागतं, पण रेडिओ तेरणाच्या फरमाईशी देऊन गाणं ऐकण्याचा जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याच ॲपमध्ये नाही असं ते सांगतात। थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच। आज नक्कीच त्यांना जे गीत ऐकायचं आहे, आय थिंक सो सगळे मित्र आहेत, तर आय थिंक जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी, असं जे गीत आहे तेच गीत नक्कीच आवडेल सर्वांना ऐकण्यासाठी। तर ऐकूयात, हे जे आपले नवीन श्रोते आहेत गोपाळ लोंढे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश।

त्यासाठी अविनाश चंदनपाठ सर बरेच दिवस झाले फरमाईश पाठवत आहेत ते देखील, तर त्यांना एक गीत ऐकायचं आहे कोली नंबर 1 या चित्रपटातील गोविंद आणि करिश्मा कपूर यांचा सुपरहिट ठरला हा देखील चित्रपट आहे. अविनाश चंदनपाठ, जयश्री चंदनपाठ, श्रेयस चंदनपाठ, मुकाम पोस्ट साकरडोह तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून ऐकूयात चंदनपाठ फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुपारचं 2:50 यानंतरची फरमाईश आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. आपले नियमित श्रोते आहेत ते आहेत विकास कसबे भीमनगर मोहा. सर म्हणतायत हाय हॅलो प्रगती मॅडम नमस्कार. नमस्कार सर, मी ऑनलाईन आहे सध्या ऐकत आहे. दररोज न चुकता आपला रेडिओ तेरणाचे कार्यक्रम ऐकत असतो, मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी. व्हॉट्सअप फरमाईश असो किंवा बिग स्टार शो थीमवर असलेली सर्व गाणी सर्वच कार्यक्रम मी ऐकतो. रेडिओ तेरणा भरपूर दिवसापासून मी फॅन आहे रेडिओ तेरणाचा आणि आपल्या गोड आवाजाचा. थँक्यू सो मच सर. आणि तसेच सिद्धिविनायक कारखाना खामसवाडीमधील सर्व श्रोते तुमचे कार्यक्रम केव्हा चालू होईल याची वाट पाहत असतात. थँक्यू. तेरणा रेडिओ सर्वांचा आवडता विषय ठरलेला आहे. प्रत्येक 8 दिवसांची किंवा 10 दिवसांनी फरमाईश टाकत असतो. तर आज रेडिओ तेरणावरती फरमाईश एन्जॉय करायची आहे. कार्यक्रम ऐकणारे सर्व श्रोते आहेत सन्माननीय गायकवाड साहेब, विजय मेदने साहेब, माळकर अशोक, कोळीअप्पा देवकर, अंगद साहेब, विकास राजेंद्र कसबे, मुक्कम पोस्ट मोहा, भीमनगर मोहा, खामसवाडी, सिद्धिविनायक परिवार कारखाना. आज आम्हाला सुंदर असं गीत ऐकायचं आहे, तर नक्कीच फरमाईश पूर्ण कर असं म्हणतायत. नक्कीच सर, ऐकूयात नियमित श्रोते विकास कसबे, भीमनगर मोहा आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांचे सहकारी कर्मचारी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाइश देखील सुपरहिट ठरल्या गाण्यासाठी आहे आणि ते गीत खूप गाजलेलं गीत आहे. चित्रपट देखील तेवढाच गाजलेला आहे. आणि काल मी आनंद शिंदे यांचा बिस्टार शो दिला होता तर त्यावरती देखील बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की खूप छान कार्यक्रम झाला आहे दीदी. आणि ती खरं तर फीडबॅक माझा वाचून द्यायचा राहिला. खूप छान असा फीडबॅक सरांनी पाठवला होता. आता मेसेजमुळे खूप परत खाली गेलेला आहे त्यांचा मेसेज. तर आणखीन इतक्या फरमाईशी तर राहिलेल्या आहेत की सगळ्यांना वाटेल परत मी फरमाईशच घेत नाही. तर पुढची फरमाईश आहे खूप दिवसानंतर सरांची फरमाईश आहे. नमस्कार प्रगतीताई, मी नेहमीचा श्रोता एल आय सी विमा प्रतिनिधी तसेच भारत गॅस. सर तुम्ही जेव्हा एल आय सी लिहिता ना त्यावेळेस अजिबात माझ्या लक्षात येत नाही, पण जेव्हा भारत गॅस टँकर ड्रायव्हर भारत गॅस जेव्हा नाव येतात तेव्हा लक्षात येतं हां दयानंद सरांचा मेसेज आहे म्हणून. तर तुम्ही ते विमा आधी लिहिलेत एल आय सी विमा प्रतिनिधी, त्याच्यामुळे मला तर पहिल्यांदा ओळखायलाच नाही आलं. तर नियमित श्रोते आहेत आपले ते देखील. दयानंद जाधव सर, मुक्काम पोस्ट, लोहारा तालुका, लोहारा, जिल्हा धाराशिव. आज मला गाढवाचं लग्न या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. भारत गॅस ड्रायव्हर संघ धाराशिवचे सर्व सहकारी मित्र, आमच्या घरातील सर्व सदस्य हे गीत ऐकण्यासाठी इच्छुक आहेत. खूप दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. सुपरहिट ठरलेलं गाणं आहे, येत आहे तुमच्या भेटीला. ऐकूयात आणि आनंद घेऊयात त्या सुंदरशा गीताचा.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तरेणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. यानंतरची फरमाईश घेऊयात. मुकमपोस दारफळ तालुका माढा हर हर महादेव ग्रुप सहेली खूप दिवसानंतर फरमाईश देत आहोत असं म्हणतायत. द्राक्षच्या बागेत काम करत आहोत आणि हम साथ साथ हे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. हे गाणं सगळ्या मैत्रिणींसाठी नक्की लावा असं म्हणतायत. आणि लेडीजची गाणी का घेत नाहीत, खूप दिवस झाला फरमाईश करते म्हणतायत. आम्हाला काही किंमत नाही का असं पण म्हणतायत ताई. तर म्हणतायत तसं नाही आहे ताई, मी सगळ्यांच्याच फरमाईशी घेते, महिलांच्या तर घेतच घेते. आता तुम्ही राहून गेले असेल माझ्याकडून तर त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते. पण नक्कीच आज तुमची फरमाईश करते. अजिबात बायका ज्या मस्करी करतात त्यांना सांगा तुमची फरमाईश मी घेतीये म्हणून. त्यांची नावं तुम्ही दिली नाहीत ना तर आपण खुश झाले असत्या. पण हरकत नाही, तुमचा ग्रुप आहे हर हर महादेव ग्रुप, सखी सहेली ग्रुप. द्राक्षबागात काम करणाऱ्या सर्व मैत्रिणी यांची व्हॉट्सअप फरमाईश आहे. त्यांना जे गीत ऐकायचं आहे हम साथ साथ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. चला तर जे खरं तर पावसाळ्यात आता गीत ऐकलं जातं असंच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

चला तर अशीच पावसातली गीतं आहेत आणि त्याचबरोबर असं एक गीत आहे जे खूप गाजलेलं आहे मिलिंद इंगळे यांचं, ते गीत ऐकायचं आहे. आपल्या श्रोत्या आहेत बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत जनाबाई पांडुरंग डोलारे गाव ढोकी आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर बरेच दिवस झाले म्हणतायत फरमाईशमध्ये मी फरमाईश नाही पाठवली आहे, तर ऐकूयात जनाबाई पांडुरंग डोलारे ताईंची, जे आहेत ढोकीच्या, यांची व्हॉट्सअप फरमाईश.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दागतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवे, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

चला पुढची फरमाईश घेते आहे, वैराग इंदिरानगर, शौकत पठाण, साहिल पठाण, आसिफ पठाण, उमराव पठाण, गाव बार्शी, आज त्यांना नाळ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. त्याच्यातलं एक गीत आहे आई मला खेळायला जाऊ दे, हे त्यांना गीत ऐकायचं आहे. जयेश कुमार यांनी हे सुंदर असं गीत गायलं आहे. तर ऐकूयात आपले वैराग इंदिरानगर, शौकत पठाण, साहिल पठाण, आसिफ पठाण, उमर पठाण यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सोजवळ लोभस मनकवड युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

यानंतरची फरमाईश हिरा मंडे वेब सिरीज आली होती आणि त्यामधलं एक गीत खूप छान आहे जे एकदम सायलंट आहे पण खूप छान वाटतं ऐकण्यासाठी. तर हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, आय थिंक सो मदन कुलकर्णी सर आहेत आणि त्यांना आज हे गीत, तेच वेगवेगळी गीतं पाठवत असतात जे आहेत धाराशिवेतून. मदन कुलकर्णी सर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आली आहे, तर वेळ झाला सर फरमाईश देण्यासाठी, पण नक्कीच फरमाईश पूर्ण केली आहे. ऐकूयात मदन कुलकर्णी सर धाराशिवेतून यांची हिरामंडी या वेबसिरीजमधली ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार, सोलापूर जिल्ह्यातील बारसी तालुक्यातील कहवेतून कुबेर मस्के. आजच्या व्हॉट्सअप गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुमार सानू यांनी गायलेली जास्त गीतं ऐकायला भेटली, त्यामुळे आजचा व्हॉट्सअप गाणी कार्यक्रम मला खूप आवडला. दीदी, अशा या कार्यक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद. मी कहवेतून कुबेर मस्के.

आपण एकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. चला, वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची. संजीव कुमार यांचं एकही गीत म्हणजे आलं असेल, आय थिंक सो, पण राहून गेलं असेल माझ्याकडून. तर जाता जाता त्यांचंच एक सुंदर असं गीत देणार आहे आणि ते आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांची बरीचशी गाणी आहेत, त्यांचे चित्रपट खूप छान आहेत. असंच एक गीत त्यांचं मला खूप आवडतं. आणि एक गीत आलं होतं, कोणीतरी पाठवलं होतं, आणि ते गीत खूप गाजलेलं आहे त्यांचं. मेरी भीगी भीगी स्किन पलकों में रहे, असं जे गीत खूप मध्ये इतकं ट्रेंडिंगमध्ये ठरलं होतं ते गीत. आजकाल म्हणजे जी गाणी येत आहेत, खरं तर जुनीच गाणी येत आहेत आणि तीच नवीन नव्यान रूपाने आपल्याला पाहायला ऐकायला भेटतात. तर त्यांचं एक गीत जाता जाता त्यांना समर्पित करूयात आणि राहिलेल्या श्रोत्यांना भेटूयात उद्या अशा सदाबहार गीतांचा नजराने घेऊन. वेगळी गीतं येणं देखील अपेक्षित आहे आणि आषाढी वारीनिमित्त देखील मी कार्यक्रम करणारच आहे क्लासिक रेडिओ शोवरती. तुम्ही त्याच्यातून किंवा इतर देखील कार्यक्रम तुम्ही आनंद घेऊ शकता आषाढी वारीचा, त्यामुळे नवीन प्रसारण देखील तुम्ही ऐकणारच आहात. विठ्ठलावरती कार्यक्रम करणारच आहे मी आषाढी वारीच्या निमित्त. तर आपला देखील अनुभव वारीचा आणि काय काय तुम्ही करता हे देखील तुम्ही सांगू शकता आषाढी वारीनिमित्त. तर असे काही तुमच्याकडे कॉन्सेप्ट असतील किंवा गावात काही कार्यक्रम करतात असं देखील तुम्ही मला व्हॉट्सअपमध्ये सांगू शकता. तर जाता जाता संजीव कुमार यांना त्यांचंच गीत समर्पित करणार आहोत आपण. तर ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सोज्वळ लोभस मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणारं व्यक्तिमत्व, चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील. आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.

सोज्वळ, लोभस, मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंस करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD। आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
3: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
2: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
3: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये। मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं। पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं, सगळं संपलं आपलं। पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं। तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांच्या वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत। म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे। आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये, आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते। पण ॲक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं, आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची। म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या, आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली। तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4थ्या दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर।
2: म्हणजे तू फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
3: हो, फॉर्म, हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता। तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला, तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा। तर पेपर दिले वगैरे झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट पीडब्ल्यूडीचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
2: तर आदिती खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना ते सते भावनिक झाल्यासारखं होतंय, पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
3: पप्पा शेती करायचे.
2: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
3: हो सर.
2: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तो यश मिळवत आहेस.
3: थँक्यू सर.
2: तर आदिती आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
3: आहे.
2: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंस?
3: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
2: सिव्हिलच करायचं होतं, कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
3: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोललो होतं तिथे.
2: तो टर्निंग पॉईंट,
3: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता 3rd इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे ते 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झालेच झाले, पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते.
4: क्या बात,
3: 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
4: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझं आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
3: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होत्या, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे, तर त्यानुसार मी अभ्यास करत होते. आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
4: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
3: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7वं सेमिस्टर चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते, तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
4: बरं, आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवलं किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
3: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी, इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही, पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
4: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
3: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे, किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
4: बरोबर,
3: त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत, अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळे मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
4: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF मध्ये दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
3: त्यानंतर PWD ची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली, आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी टी सी मेन्शन केली ती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असं, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला टी सीची गरज होती, तर मग ती टी सी पण घेतली मी मागून. टी सी लागल्यानंतर दहावीचे मार्कशीट, दहावीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते दहावीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि टी सी काढली होती दहावीतून, तर ती टी सी डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे पी डी एफमध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल टेन्थ सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते दहावी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर, म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडं ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला आणि असे असे तुझे हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचं मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले दहावीचे, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे पण सनद, सनद जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच, म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
4: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी, ती मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
3: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर अँड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
4: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
3: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
4: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
3: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
4: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं
3: वाटतं.
4: अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठंतर पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो, एक तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं, पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
3: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
4: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
3: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासूनच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
4: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
3: स्मार्ट
4: सपोर्टच विचारतोय.
3: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जेव्हा जे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
4: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
3: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील स्कोअर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
4: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं. पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत किंवा ज्यांना कोणाला आपलं ईएम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
3: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
4: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
3: गरज पडणार
4: नाही.
3: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
4: बरोबर,
3: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलेच नाही.
4: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
3: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
4: बरं, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून, धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
3: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
4: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
3: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती. मग असं कुठेतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते. मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS. तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज

0: सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितलं होतं की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे तीन वेगवेगळे फेज असत. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं. रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणार. सगळे गावातले माणसं आले रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते. 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता. 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का एकदा चेक तरी करते. आणि मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझ्या ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
1: ही जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी.
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं. कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे. पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चितच हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे. आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं. मी टीव्ही, माझा टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चोड आहे, तसातला पण काही भाग नाही आहे. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर. वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर. ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की 13 स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहिला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वाह,
0: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तू तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीने रेडिओ तरुणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू?

ग्लोबवरील उस्मानवाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970590 9970590000. ऐकत राहा, नंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: सोजवळ लोभस मनकवडं युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण पाहतो आहोत आपल्या भागामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस होताना दिसतो आहे आणि या चालू पावसाळी हंगामामध्ये आपलं पशुधन आहे त्याचीसुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घेणं शेतकरी बांधवांनी खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर या संदर्भामध्ये जे पशूंचं आहार नियोजन आहे त्याच्यावरसुद्धा शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं झालेलं आहे. आहाराची जी योग्य पद्धत आहे त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर पावसाळ्यामध्ये एकूणच आपण जे पशूंचं किंवा जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते. अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं. हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये. चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही. याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो. पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजी सुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विणे अगोदर 15 ते 20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोओनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याची सुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
3: मी तर भोळी अडाणी ठकू

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
1: सोजवळ लोभस मनकवड, युवकांपासून वयोवृद्धांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्व चिरंजीव मेघ राणा जगजितसिंह पाटील आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। नमस्कार, दरवेळेला क्लासिक रेडिओ शो मध्ये एक नवी थीम ठरलेली असते आणि बऱ्याच गाण्यांचा खजिना घेऊन मी RJ प्रगती तुम्हाला भेटायला येत असते। आणि दरवेळेला आपल्या शो मध्ये कोणाबद्दल मी बोलणार आहे, आज कोणाची गाणी ऐकायला मिळणार आहेत याची उत्सुकता देखील आपल्या मनात असतेच ना। पालखीची भुई असण्याचा अनुभव जो आवाज आपल्याला देतो आणि काळ वेळ विसरून जातो तो आवाज म्हणजे अजित कडकडे यांचा। निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गाणं आजही आपल्या कानावर पडलं की आपल्याला आपसुकच अजितजींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो। अजित कडकडे आणि भक्तिगीत हे समीकरणच भक्ती संगीताला लागणारा भाव ज्यांच्या आवाजाला ओतप्रोत भरलेला आहे असे अजित कडकडे। ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नसत तेव्हा स्वतःच्या बळावर त्यांनी अल्बम काढले आणि रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता त्यांच्या गाण्यांना मिळाली। याच भक्तिगीतांनी आजही अनेकांची सकाळ प्रसन्न होते। मला वाटतं आपल्यासारखी सामान्य भक्तांचं म्हणणं देवापर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द देवांनीच निवडलेला आवाज म्हणजे अजित कडकडेंचा आवाज मला वाटतो। तेव्हा याच आवाजाला आपण आज अनुभवणार आहोत आणि आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहोत। माझा देव पंढरी हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला। विलासबुवा यांचं संगीत आहे तर संत कान्होपात्रा यांचे हे शब्द। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुंदर असं भक्ती।

क्लासिक रेडिओ शो मध्ये आज आपण अजित कडकडे यांनी गायलेली गाणी अनुभवतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. पण अजित कडकडे यांचा प्रवास हा कसा सुरू झाला? तर अजित कडकडे यांचं कुटुंब हे मूळचं गोव्याजवळच्या डिसोली गावातलं. त्यामुळे कडकड्यांचं शिक्षण, इंटरनल शिक्षण हे गोव्यातच झालं. केवळ घरचेच म्हणतात म्हणून गाणं शिकायला ते जाऊ लागले होते. त्यांच्या गुरुजींचं नाव होतं माडिये गुरुजी. त्यांनी त्यांना गाण्याच्या परीक्षेला बसवलं आणि गाण्याच्या परीक्षेच्या दिवशीच क्रिकेट खेळायची मॅच आहे म्हणून ते क्रिकेट खेळायला गेले. घरी सांगितलं होतं की परीक्षा गाण्याची आहे ह, त्यामुळं गाण्याची परीक्षा द्यायला जातोय असं सांगून जो मुलगा क्रिकेट खेळायला जातोय तो कसला गवये होणार, अशा शब्दात माडिये गुरुजींनी त्यांच्या वडिलांना ही सगळी बातमी दिली आणि शिकवणी बंद करून टाकली. त्यामुळं घरच्यांनी सांगितल्या पोटी गाणं शिकायला जाणाऱ्या अजित कडकडे यांचा प्रवास कसा झाला आणि मग भक्ती गीतांकडे ते कसे काय वळले हे सारं काही सांगणार आहे थोड्याच वेळात. पण त्याआधी पुन्हा एकदा ऐकूयात पुढचं गाणं अजित कडकडे यांच्या आवाजात.

वेलकम बैक क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीत, अतिशय सुंदर असा आवाज असणाऱ्या अजित कडकडे यांच्याबद्दल जाणून घेतोय.

वेलकम बैक क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीत, अतिशय सुंदर असा आवाज असणाऱ्या अजित कडकडे यांच्याबद्दल जाणून घेतोय. जे श्रोते आत्ता आपला हा क्लासिक रेडिओ शो ऐकतायत त्यांनी मला सांगायचं आहे की हा शो त्यांना कसा वाटतोय, त्यामुळे आपला नंबर आहे 9970 500 900 वरती. आणि मला लगेच सांगायचं आहे की आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटतोय ते. अजित कडकडे यांची गाणी आजही आपण ऐकतोय, अनुभवतोय आणि त्यांचा प्रवास सुद्धा

जाणून घेतोय. मगाशीच मी सांगितलं माडीय गुरुजींकडे सुरुवातीची शिकवणी सुरू झाली, पण गाण्यात अजित कडकडे यांना फारसा रस नव्हता. मात्र पुढे काही दिवसांनी त्यांच्याच गावात पंडित जितेंद्र अभिषेकी यांची एक संगीत मैफल झाली. बुवांचं गाणं ऐकून आतून कुठेतरी आता आपण गाणं शिकलं पाहिजे आणि तेही अभिषेकी बुवांकडे शिकलं पाहिजे अशी खूप तळमळ अजित कडकडे यांना वाटू लागली. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकी बुवांच्या ते घरी गेले आणि त्यांना गाणं गाऊनही दाखवलं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांना आधी सांगितलं प्राथमिक धडे आधी शिका आणि परत या असं सांगून घरी पाठवलं. ही गोष्ट त्यांच्या मनाला कुठेतरी लागली. अभिषेकी बुवांकडे संगीत शिकायचं याचा ध्यास अजित कडकडे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे पंडित गोविंदराव अग्नी आणि पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतलं आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे तब्बल 10 वर्ष संगीताची तालीम. खरंच इंटरेस्टिंग आहे ना अजित कडकडे यांचा प्रवास. अशा बऱ्याच गोष्टी बरेच किस्से आजच्या आपल्या या क्लासिक रेडिओ शो मधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन हजर झालीये क्लासिक रेडिओ शो मधून. अजून एक सुंदर गाणं घेऊन आलीये तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि संगीतकार नंदू होनप यांचं असोसिएशन भक्ती संगीतानंच रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. तब्बल 35 वर्ष या जोडीनं एकत्र काम केलं. नंदू होनप या प्रवासात खूप महत्वाचे ठरले. कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत ते शोधत होते.

अशी शेकडो गाणी, 96 चित्रपटांना संगीत देण्याची त्यांची कारकीर्द आहे. त्यामुळं अजित कडकडेंच्या प्रवासात नंदू होनप यांचा महत्वाचा टप्पा मला वाटतोय. अजित कडकडे यांच्याविषयी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांना गाण्यात रस नव्हता, मात्र जितेंद्र अभिषेकी बुवा देखील त्यांच्या आयुष्यात महत्वाचे ठरले. रंगभूमीवर गायक म्हणून ओळख करून घेण्यात सुद्धा अभिषेकी बुवांचाच मोठा हात होता. अजित कडकडे यांना अगदी पहिल्यांदा संत गोरा कुंभार या संगीत नाटकात गाणाऱ्या पात्राची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि याला संगीतही अजित कडकडे यांनीच दिलं होतं. प्रयोग बरा झाला, कलावंतांनीही बरा सांभाळून घेतला, पण पुढे नाट्य दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळं अजित कडकडे यांना संगीत संशय कल्लोळमध्ये अश्विन शेटची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं नशीबच बदललं. 8-10 जी गाणी या नाटकात होती ती अजित कडकडेंनीच गायली होती. या नाटकाचे उत्तमोत्तम प्रयोग झाले आणि रंगभूमीवरील गायक अशी एक वेगळी ओळख अजित कडकडे यांना या नाटकानं मिळवून दिली आणि अशा पद्धतीनं रंगभूमीवरचा पण त्यांचा श्री गणेशा झाला, बाप्पाच्याच कृपेनं असं म्हणता येईल. तेव्हा चला, मोर्यारी बाप्पा मोर्यारी हेच गाणं आता इथे परफेक्ट आहे, नाही का? नंदू होनप यांनी याला संगीत दिलंय आणि अजित कडकडे यांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तणा ऍप डाउनलोड करायचा आहे. आणि शो जर आवडला असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगायचं आहे. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509. आणि दिवसात चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत आपल्या रेडिओ तेणाचा ॲप त्यांना डाउनलोड करून द्या. वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही. सुंदर गाणी ऐकताय अजित कडकडे यांची आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद देखील आपण घेत आहोत. अभिषेकी बुवांकडे गाणं शिकल्यानंतर भक्तिगीतांकडे अजित कडकडे हे कसे वळाले असा प्रश्न तर आपल्या मनात आलाच असेल ना. अजित कडकडेंची खरी आवड बैठकीत बसून गाणं सादर करण्याची, आणि अशी आवड असल्यामुळं काही वर्षानंतर रंगभूमीवर नाटकात काम करणं बंद केलं. अमृत मोहिनी हे त्यांनी केलेलं शेवटचं नाटक. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात अजित कडकडे आधीच गायलेली गाणी सादर करत, मात्र मग त्यांची भेट झाली संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत. अशोक पत्की यांनी त्यांना आयुष्यात हवा असणारा तो एक चान्स व मौका दे दिया. अशोक पत्की यांनी संगीत केलेलं विठ्ठला मी खरा अपराधी हे गाणं जेव्हा अजित कडकडे यांना गायला मिळालं तेव्हापासून उनके करिअर की नैया चल पडी असं म्हणता येईल. कारण हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि तेव्हापासून अजित कडकडे भक्तिगीत गाऊ लागले. चला क्लासिक रेडिओ शो मधून असंच एक गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

आरजे प्रगति सोबत आपण ऐकत आहात क्लासिक रेडिओ शो आणि आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय। मी सुरुवातीलाच म्हणाले ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नव्हते अशा वेळेला अजित कडकडे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अमाप प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली। अजित कडकडे यांचे स्वतंत्र अल्बम नव्हते मात्र हा योग जुळून आला तो संगीतकार प्रभाकर पंडित यांच्यामुळे। देवाची या द्वारी ही विविध संतांची अभंगवाणी कॅसेट प्रकाशित झाली, ती अमाप लोकप्रिय देखील झाली। शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, श्री दत्तगुरु यांच्यावरील भक्तिगीतांच्या मंत्रांच्या अशा अनेक ध्वनिफीती निघाल्या। ज्या काळी गुलशन कुमार यांची गाण्यातली कंपनी सगळीकडे राज करत होती असं म्हणता येईल, या कंपनीनं मराठीतली पहिली ध्वनिफीत काढली ती अजित कडकडे यांच्यासोबत। अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी यामध्ये गाणी गायली, नंदू होनप यांनी याला संगीत दिलं, प्रवीण दवणे यांनी शब्द लिहिले आणि अजित कडकडेंचा नवा एरा मराठी म्युझिक इंडस्ट्रीज सुरू झाला। आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अजित कडकडेंच्या भक्ती संगीतातूनच अनेकांना सहज सोप्पा झालाय। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून। तुकारामांचा अभंग आहे, अजित कडकडे यांचा आवाज, विलासबुवा पाटील यांचं या गाण्याला संगीत आहे।

अजित कडकडेंचा हा आवाज आणि नंदू हुनप यांचं हे संगीत शेंदूर लाल चढायो हे गाणं आपण आत्ताच ऐकलं आणि आजही गणेश उत्सवात हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंच. या सगळ्या मंडळींचे आपल्यावर खूप कृपा आहे, खूप उपकार आहेत, म्हणून अशा गाण्यांनी आपल्या सगळ्यांना धन्य धन्य केलंय असं वाटतंय. म्हणूनच ही गाणी टाइमलेस आहेत. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजित कडकडे यांच्या भक्ती संगीतातून सहज सोपा झालाय. ही गाणी प्रत्येकाला भावण्यामागचं कारण म्हणजे यातला शुद्ध आणि सात्विक भाव. कदाचित म्हणूनच ज्या काळी मराठी गायकांचे अल्बम चालत नसत तेव्हा देवाच्याच कृपेने हा आवाज आणि हा भक्तिभाव अनेकापर्यंत पोहोचला. अशी गाणी देऊन रसिकांना तृप्त करणाऱ्या या कलाकाराला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. याच नोटवरती घेऊन येते संत नामदेवांचा अप्रतिम अभंग तुमच्या भेटीला. विलासबुवा पाटील यांचं संगीत आहे आणि आवाज अजित कडकडे यांचा.

चला तर आता वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची. पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो शो आवडला असेल तर मला 9970509 वरती व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. कारण अशी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळं व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल, तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.